0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
5: कसं काय मंडळी?
4: कसं काय मंडळी?
5: कसं काय मंडळी?

मंडियो नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरियन फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे वी सारे दे संधे. आपलं वीकेंड एकदम लय भारी करण्यासाठी आम्ही आहोत, संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधुमध असून सुद्धा, लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरियन फ्रीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे, एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि मंडळी हो, जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कुणाचा वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठलंही निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदा, संकोच करायची नाही बिलकुल, लाजायचं नाही बिलकुल. मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250-6200 वर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस, नाहीतर फोन सुद्धा करा ऑन कॅच सॉन देऊ का तुम्ही स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे आणि आज शनिवार 6 जून आहे आणि विशेषतः मराठमोळ्या बंधू भगिनींसाठी हा दिवस अर्थात सुवर्ण महोत्सव आहे. या दिनी अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज आहे. आपल्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा आणि महाराजांना त्रिवार मुजरा करूया. कार्यक्रमाचा शुभारंभ मी करणार आहोत नक्कीच आज. जाऊया थेट शिवरायांच्या किल्ल्यावर. सुनील फडके, सनी फडके आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाज ऐकूया शिवरायांच्या किल्ल्यावर.

रसिक मंडळी हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नसून तो अखंड भारताच्या अखंड विश्वाचा स्वाभिमानाच्या शौर्याचा आणि स्वराज्य निर्मितीचा सर्वोच्च बिंदू आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आस्वाद घेऊया शिवरायांच्या किल्ल्यावर.

रसिक मंडळी हो तारीख 6 जून आहे आणि रायगडावर घुमला एकच आवाज अखंड हिंदुस्थानाचे राजे शिवाजी महाराज छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शिवप्रेमींना शिवमावळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा त्या दिनी घुमला प्रौध प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय

एंड यस म्हणू छत्रपती शिवाजी महाराज सदैव स्वराज्यासाठी काम केले कधीही स्वहितासाठी स्वतःसाठी काम केले नव्हते महान राजाला आज त्रिवार मानाचा मुजरा कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराज्याभिषेक सोहळा आहे गड किल्ल्यावर आज महोत्सव आहे सोहळा आहे आणि सर्व शिवप्रेमींच्या मनी तर आज महोत्सव आहे साजरा करूया आस्वाद घेऊया शिवरायांची आरती

0: रसिक मंडू मराठ मोळ्या बंधू भगिणींसाठी यांच्या मनात आज एक सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. महाराष्ट्रामध्ये आणि जिथे जिथे मराठी माणूस आहे आज हा दिवस
1: माझा शिवबाई केलं राज पृथ्वीचे
0: करी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि विशेषतः या काळखंडात परत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज असणे तर असंभव आहे, पण आपण काय करू शकतो. आपण शिवरायांचे मावळे तरी बनू शकतो आणि विशेषतः शिवरायांचे विचार, शिवरायांचा आचार आणि शिवरायांचे संस्कार जपणे हाच खरा राज्याभिषेक आहे. तुम्हा सगळ्यांना या विशेष दिनाच्या निमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा. आस्वाद घेऊया शिवराज्याभिषेक गाणं, हिरकणी मूवी यम्मटलं गाणं आहे.

0: Bring it on, baby.
1: कसं काय मंडळी?
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी.
3: एक्झॅक्टली 9:30 वाजले ताल एफ एम वर. कसं काही तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री. हाफ एन अवर टू गो मंडळी. हो, रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता. आणि विशेषतः डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता, मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर फोन सुद्धा करा. ऑन कॅट सौंद संजीस 10 PM कार्यक्रम चालू असणार आहे. अभिजित सावंत आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाज आता ऐकूया. रुपेरी वाळूत यांचं नवीन वर्षन आहे, आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. 9 to 10 AM कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन एव्हरी सॅटरडे अँड संडे आपला वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. रोहित रहूत आणि जुली जोगलेकर यांचे

सुमधुरावाजात स्वर्गात आकाश गंगा या प्रतिम गाणं आहे आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू विष्णू दोंदिया. त्यांचा वाढदिवस 1 जूनला साजरा करण्यात आला. तसेच तू सदानंद रागू सुद्धा 4 जूनला यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दोघांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. ऑर्डन फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने शुभेच्छा पाठवित आहे.

यस म्हणजे वीकेंड म्हटलं तर तोरा थोडा आराम आणि जास्त मस्ती करायची आहे आणि जीवनामध्ये सुद्धा रिस्क शिवाय मज्जा येत नाही बरं का. थोडी रिस्क तर व्हायलाच पाहिजे जीवनामध्ये. हे गाणं स्पेशली आहे थोडी रिस्क. हा एक रोहित राऊत आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात आस्वाद.

0: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: रसिक मंडळी मराठी गीतांचं बहर चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. केवल वलांज सोनाली सोनावणी यांच्या समुद्रावाजात विशेषतः हे जे स्पेशल गाणं आहे सर्व मुलींसाठी आहे. ऐकूया ही पोरगी.

एनएस न्यूज संजूर राठोड यांच्या मधुर आवाजात द वायरल सॉन्ग जे आहेत आणि द बेस्ट सॉन्ग ऑफ द इयर 2025 ऑर एम फ्री वर्क कसं काय मंडळी कार्यक्रम अर्थात कसं शेकी शेकी आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू यू दागोचेला राहणारे श्री रतन कृष्णप्पा रतन साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे. दोन मुले जे आहेत केविन आणि नितीश कृष्णप्पा ऑफ माल्टा आणि सर्व कृष्णप्पा परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवते आहे. यांच्यासाठी स्पेशली शेकी शेकी आस्वाद घेऊया.

0: गाडी भारी तुझा नखर।
1: रसिक मंडळी, वातावरण एकदम सुंदर आहे, हवामान एकदम सुंदर आहे आज, तेव्हा रोहित राऊत यांच्या सुमधुर आवाजात आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात हे सुंदर गाणं तर व्हायलाच पाहिजे। आस्वाद घेऊया सुंदरा।
0: गाडी

0: బంధున శాలు పదరా
1: का ही क्षण हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो टू लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑनली ऑन ऑर एम फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशल गाणं आहे आदर्श शिंदे आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात नाचणारा. नाचण्याची इच्छा तुम्ही करू शकता. अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे तेव्हा एन्जॉय तुम्ही करा. कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहणे आवश्यक आहे. आमची भेट होणार आहे उद्या परत एकदा 9 to 10 AM कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन. Till then, happy Saturday, take care, and namaskaram chakadhun.